0: मी मरियम रिफ्का रशीद रिफ्का गार्ड दिवेही एफएम दिवेही एफएम दिवेही नाइक दिवेही नाइक
1: नोदिया एकेमेगाहर्ट्ज दिवेही एफएम